रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 2 सप्टेंबर हा दिवस निसर्गाची अनमोल भेट आणि भारताच्या ऐतिहासिक वाटचालीच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो. जागतिक नारळ दिन. निसर्गाचे कल्पवृक्ष मानल्या जाणाऱ्या नारळाचं महत्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे अधोरेखित करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हणून सर्वोच्च मान आहे. पूजा असो किंवा सण, नारळाशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरूच होत नाही. भारताचे पहिले अंतरिम सरकार. 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताचे पहिले अंतरिम सरकार स्थापन झालं होतं, ज्याने भारताच्या प्रत्यक्ष स्वातंत्र्याचा आणि राज्यकारभाराचा पाया रचला. आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील मिस्ट्री गर्लची जयंती आणि हॉलिवूड महानायकाचा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत सुंदर, कसदार आणि रहस्यमय चित्रपटांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साधना शिवदासानी यांची आज जयंती. वो कोण थी, मेरा साया, वक्त, आरजू यासारख्या चित्रपटातून त्यांनी इतिहास घडवला. त्यांच्या साधना कट हेअरस्टाईलने संपूर्ण भारतातील तरुणींना वेड लावलं होतं. कियानू रिव्ज, द मॅट्रिक्स आणि जॉन विक फेम जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता कियानू रिव्ज आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. अथांग यश मिळवूनही त्यांनी अत्यंत साधं राहणीमान, मेट्रोने प्रवास करणं आणि गुप्तपणे कोट्यवधींचं दान करण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. आजचा मनभावन सुविचार: आयुष्यात नारळासारखे बना. संकटांचा आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी बाहेरून खंबीर आणि कणखर राहा, पण अंतर्मनातून मात्र निर्मळ, शांत आणि गोड राहा. बाह्य कठोरतेपेक्षा मनातील शुद्धता माणसाला श्रेष्ठ बनवते. आणि आजची बोधकथा: एका गरीब शेतकऱ्याला त्याच्या बागेत एक अत्यंत देखणा आणि मोठा नारळ मिळाला. त्याने विचार केला, माझ्याकडे देण्यासारखं काही सोनं नाणं नाही, पण हा निसर्गाचा सुंदर नारळ मी राजाला भेट देईन. तो दरबारात गेला आणि त्याने राजासमोर तो नारळ ठेवला. राजाने उपहासाने पाहिलं आणि म्हणाला, ए शेतकऱ्या, एवढ्या मोठ्या दरबारात तू माझ्यासाठी एक साधा खरखरीत कवचाचा नारळ घेऊन आलास, यात काय विशेष आहे? शेतकरी शांतपणे हात जोडून म्हणाला, महाराज, या नारळाचं बाह्य कवच जरी खरखरीत आणि कठीण वाटत असलं तरी ते आतल्या अमृतासारख्या गोड पाण्याला आणि पांढराशुभ्र खोबऱ्याला सुरक्षित ठेवतं. हा नारळ आपल्याला शिकवतो की एखाद्याच्या बाह्य रूपावरून त्याचं मोल ठरवू नका. खरी श्रीमंती त्याच्या अंतरंगात दडलेली असते. राजाने तो नारळ फोडला आणि त्यातील मधुर पाणी चाखलं. राजाला आपल्या अहंकाराची जाणीव झाली आणि त्याने शेतकऱ्याचा योग्य तो सन्मान केला. माणसाचे कपडे, रूप किंवा बाह्य रूप पाहून कधीही पूर्वग्रह करू नका. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनाच्या शुद्धतेत आणि कर्मात असतं. तेव्हा श्रोते हो, आजच्या दिवशी संकल्प करूया. घरात, कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही अडचणी आल्या तरी नारळासारखे खंबीरपणे उभे राहा, पण कोणाशीही बोलताना मनात कटुता न ठेवता गोडवा जपा. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरे मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग

0: 2 सप्टेंबर श्रीराम समर्थ नामात राहणे म्हणजेच मरणातीत होणे. मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नमस् करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो. जगला तर देवाला अर्पण करीन म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार. मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले? मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरताच. एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले तो नाही देवाजवळ असे मागणार. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे. खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते. मरणाला जे कारण झाले ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे. मग ते चांगले यावे असे नाही का वाटू? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो. देव आज लोपला असे म्हणतो ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणे, मी कोण हे न जाणणे हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जवळ स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे. संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणे म्हणजेच वासना मारणे, म्हणजेच मरणातीत होणे. भगवंताचे होऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली? ज्ञानी नाही मरणाची काळजी करीत. नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे. जगणे हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावे. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला. वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण. झोप हे एक प्रकारचे मरणच आहे. एवढ्याकरता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जागी. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याच्या अगोदर अभ्यास करणे जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील, नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सर्वोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल? अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया. आपुले मरण पाहिले मेंढोळा, म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणे. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.
1: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, क्या आपने कभी किसी व्यक्ति को मथानी लेकर पानी की बाल्टी को बिलोते हुए देखा है? वह सुबह से शाम तक पूरी ताकत लगाकर उस पानी को मथ रहा है और इस उम्मीद में बैठा है कि अभी इसमें से ढेर सारा मक्खन और सुगंधित घी निकलेगा. आप ही बताइए, यदि आप ऐसे इंसान को देखेंगे तो क्या कहेंगे? यही ना कि पानी में तो घी का कोई गुण नहीं है. चाहे तुम सदियों तक पानी को मथते रहो, उसमें से घी का एक कतरा भी नहीं निकलने वाला. घी निकलने के लिए दूध और दही चाहिए, पानी नहीं. लेकिन हम अपनी रोज़मर्रा की ज़िंदगी में ठीक यही नादानी करते हैं. हमारा यह जो मन है, यह 24 घंटे ऐसी ऐसी व्यर्थ की योजनाओं, चिंताओं और इच्छाओं की मथानी चलाता रहता है, जिनका वास्तविकता और कुदरत के नियमों से कोई लेना देना नहीं. हम सोचते हैं कि जैसा हम चाहेंगे पूरी दुनिया वैसे ही चलेगी. कबीर साहब आज हमें इसी व्यर्थ के तनाव से मुक्त करने और उस परम अवस्था को स्वीकारने का सूत्र दे रहे हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का यह आंखें खोल देने वाला सूत्र. मनह मनोरथ छांडी दे, तेरा किया न होई. पानी माही घिउ निक से, तो रूखा खाई न कोई. मन मनोरथ छांडी दे, तेरा किया न कोई.

0: तनिक से तो रूखा खाए ना कोई रे साधो, तो रूखा खाए ना कोई। श्रोताओं, कबीर साहब मन के व्यर्थ के ताने बाने को तोड़ते हुए कहते हैं, मन मनोरथ छांडी दे। हे मनुष्य, तू अपने इस मनह यानी मन के इन अंतहीन मनोरथ यानी काल्पनिक इच्छाओं, चिंताओं और व्यर्थ की योजनाओं के जाल को तोड़ दे, छोड़ दे, इनसे मुक्त हो जा। तेरा किया न होई, क्योंकि केवल तेरा किया यानी तेरे अहंकार और तेरे अकेले चाहने से यह विशाल सृष्टि नहीं चलती। यहाँ जो कुछ भी घटित होता है वह उस परमात्मा के परम विधान और प्रारब्ध के अनुसार होता है। इस प्राकृतिक नियम को अगली पंक्ति में कबीर एक अत्यंत जीवंत उदाहरण देकर समझाते हैं, पानी माही घिव निकसे। यदि किसी के केवल चाहने भर से या असंभव प्रयास से पानी माही यानी पानी को मथने से घिव यानी घिव घी निकलना संभव होता तो रूखा खाए न कोई। तो फिर इस संसार में कोई भी इंसान रूखा यानी सूखी रोटी क्यों खाता? हर कोई पानी बिलोकर अपनी रोटी पर घी चुपड़ लेता। लेकिन कुदरत का यह अटल नियम है, दूध मथने से ही घी निकलता है, पानी से नहीं। ठीक उसी तरह केवल मन के घोड़े दौड़ाने से जीवन की हकीकत नहीं बदलती। यह दोहा अहंकार, अहंकार त्याग और शरणागति का महान सिद्धांत है। भगवद गीता में भी भगवान कृष्ण कहते हैं कि प्रकृति अपने नियमों से काम करती हैं, मनुष्य केवल व्यर्थ में खुद को कर्ता मानकर दुखी होता रहता है। मनोरथ हमारे वे मानसिक भ्रम हैं जहां हम सोचते हैं कि हम पूरे विश्व को, पूरे भविष्य को अपने हिसाब से नियंत्रित कर सकते हैं। कबीर यहाँ यह नहीं कह रहे हैं कि आप कर्म करना छोड़ दें, वे कह रहे हैं कि कर्म करते हुए भी फल और परिस्थितियों को नियंत्रित करने की जो झूठी जिद है उसे छोड़ दीजिए। जब आप इस व्यर्थ के कर्ता भाव को छोड़ देते हैं तो जीवन में एक गहरी शांति और सहजता का जन्म होता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा ठहर कर अपनी चिंताओं की गठरी को खोल कर देखिए। हम दिन रात जिन बातों को लेकर तनाव में रहते हैं, बीपी बढ़ाते हैं और अपनी नींद खराब करते हैं, सोचिए कि उनमें से कितनी बातें सचमुच हमारे हाथ में हैं। हम पानी मथकर घी निकालने की जिद में अपनी आज की ताजगी को बर्बाद कर रहे हैं। आज कोशिश कीजिए इस व्यर्थ के मानसिक बोझ को विसर्जित करने की। अपना श्रेष्ठ कर्म कीजिए, लेकिन परिणाम की चिंता उस विधाता के हाथों में सौंप दीजिए। उस राम नाम की व्यवस्था पर भरोसा रखिए जो हर पत्ते को उसकी सहज जगह पर थामे हुए हैं। जब आप अपनी योजनाओं की जिद छोड़कर परमात्मा की रजा में राजी होना सीख जाएंगे तो आपका जीवन चिंताओं के भंवर से निकलकर परम विश्राम और आनंद के सरोवर में ठहर जाएगा। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: रसिक हो, नमस्कार। शुभम करोत या कार्यक्रमात मी भक्ती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। स्वागतम सुस्वागतम। शुभम करोत या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा, प्रेरणादायी अशा सुविचाराने करूया। जगाचा मालक सोबत असताना सीता मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला म्हणून मोहित झाली, आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असताना मात्र अशोकवनात राहत असताना तिला प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा किती मोठी आहे हे समजलं. त्यामुळे आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत करायला शिकलं पाहिजे, कारण ते सोन्यापेक्षा कमी नाही आहे. आणि म्हणून त्याच्यात आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. जे नाही त्याचा मोह केला की असं म्हणतात दुःख हे पदरी येणारच. श्रोते हो, अशा काही सुंदर ओळी आपण सुरुवातीला जेव्हा ऐकतो आणि त्याच्यावर चिंतन करतो, पुन्हा एकदा रामायण कळायला लागतं, जीवन कळायला लागतं, महाभारत कळायला लागतं. तर असंच आज आपल्याबरोबर चिंतनासाठी उपस्थित आहेत ज्ञानेश्वर बर्वे. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. ज्ञानेश्वरजी, स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद भक्तीजी. सीता, मोह, मुठभर सोनं आणि सोन्याची लंका. लंका जी आहे ती पण सोन्याची. सगळेजण म्हणतात रम्य ही स्वर्गाहुनी लंका, गीत पण आहे मराठीत. लंका ही सोन्याची आणि द्वारका पण सोन्याची, दोन्ही सोन्याच्या. पण ही लंका जी आहे ती हनुमानाने जाळली आणि द्वारका जी आहे शास्त्रात ऐकतो की ती समुद्रात बुडाली. किती फरक आहे. आणि आपल्याला लंका नाही पाहिजे, ती भले सोन्याची असेल पण ती आहे रावणाची. आणि तो रावण ज्याला आपण दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जाळतो, आणि तो राम ज्याचं पूजन दरवर्षी नाही करत,
2: रोज
3: करतो, क्षणाक्षणाला करतो, तो राम जो आहे तो जेव्हा माझ्या जीवनात येतो तेव्हा मनाला आराम मिळतो. या मनाला आराम कसा मिळवायचा, मनाचं संगोपन कसं करायचं, मनाला मित्र कसं बनवायचं, हे पण खूप सुंदर आहे.
2: नक्कीच. आणि इतकं सगळं मनावर बोलल्यावर मनाच्या श्लोकावरच चिंतन करायला हरकत नाही.
3: अगदी खरं आहे.
2: समर्थ रामदास स्वामींनी संसार केला नाही, परंतु सगळ्या गोष्टी अशा सुंदर सांगितल्या की हे मनाचे श्लोक लहानपणी पाठ केलेले अजूनही आपल्या तोंडपाठ आहेत.
3: खरंय, अगदी खरंय. आणि म्हणून समर्थ रामदास म्हटलं की पहिलं आठवतं मनाचे श्लोक. दासबोध तर आहेच, प्रश्नच नाही. पण दासबोध जो आहे तो ग्रंथ आहे आणि मनाचे श्लोक आहेत. लहानपणी आपण दासबोध नाही वाचला. लहानपणी काही समजत नव्हतं. पहिली दुसरीत असताना मनासज्जना भक्तीपंथेची जावे हा श्लोक जो आहे तो लहान मुलगा पण म्हणतो. दासबोधातल्या ओव्या म्हणायला थोडासा वेळ लागतो, त्याला समजायला पण लागतं. पण बालपणापासून जे ऐकले आपण ते मनाचे श्लोक ऐकले. आणि हे मनाचे श्लोक काय आहेत? आता असं आहे की मनाचे श्लोक काही लोकांना खूप छानपैकी माहिती आहेत, काही लोकांना मुखोद्गत पण आहेत, काही लोकांना पाठ आहे, त्याच्यातलं अर्थ पण माहिती आहे. पण बरीच मंडळी आपली मित्रमंडळी आहेत की मनाचे श्लोक आणि रामदास एवढंच त्यांना माहिती आहे.
2: किंवा काही श्लोक पाठ आहेत.
3: हा, अगदी खरं आहे. काही श्लोक पाठ आहेत. जसा पहिला श्लोक मनासज्जना जो आहे तो पाठ आहे. पण तो पहिला श्लोक आहे का हे पण आपण विचार करायला पाहिजे. आणि मग त्यामुळे मनाचे श्लोक, मन, रामदास स्वामी आणि राम याच्यावर पण चिंतन आपल्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
2: नक्कीच. आणि म्हणून सार्थ मनाचे श्लोक म्हटलंय. दोन्ही अर्थाने आपण ते म्हणू शकतो की सार्थ म्हणजे त्या अर्थासहित समजून पण घ्यायला पाहिजेत आणि ते खरोखर जीवनाचं सार्थक पण करणारे आहेत. श्रोते हो, आपल्याला माहीतच असलेला विषय आहे, आवडीचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. मनाला कसं समजवायचं हे प्रत्येकाला अनंत वेळा ऐकायला ते आवडेल, कारण ह्या मनानेच तर सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्या कधी मनासारख्या होतात, कधी मनासारख्या होत नाहीत. तर याच्यावर करूया चिंतन एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक हो, आपल्या सगळ्यांचं विश्रांतीनंतर स्वागत। मनाचे श्लोक किंवा त्याला मनोबोध असं पण म्हणूया, पण ज्ञानेश्वरजी, समर्थांनी मनाचे श्लोक जे रचले ते कोणत्या प्रसंगाने रचले ह्याची जर आख्यायिका आज आधी आपण बघितली तर मला असं वाटतं की आमचे श्रोते जास्त खुश होतील। आणि ती आख्यायिका एखाद्या वेळेस असं असू शकतं की बऱ्याचशा श्रोतांना माहीत नसेल, म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा त्याचा उहापोह व्हावा, त्याच्यावर चिंतन व्हावं, मग मनाच्या श्लोकाला सुरुवात करावी। तर अशी आख्यायिका सांगण्यात येते की चाफळ इथे समर्थाने रामनवमीचा उत्सव सुरू केला होता आणि हा उत्सव 10 दिवस चालायचा। सुरुवातीला काय व्हायचं की समर्थांचे शिष्य जे आहेत ते उत्सवासाठी लागणारी जी शिधा सामग्री जी आहेत ते भिक्षा मागून जमा करायचे। कालांतराने या उत्सवासाठी शिवाजी महाराजांकडून सुद्धा शिधा सामग्री यायला लागली। मग अर्थातच मोठ्या उत्साहाने तो उत्सव साजरा व्हायला लागला। एक वर्ष असं झालं, काही कारणामुळे म्हणा किंवा काही, शिवाजी महाराजांच्याकडून येणारी जी शिधा सामग्री होती ती काही वेळेवर पोहोचली नाही। उत्सवाला अगदी थोडे दिवस राहिलेले, यंदाचा उत्सव आता कसा काय पार पडणार याची चिंता सगळ्या शिष्यांना लागली। कारण आजपर्यंत तर एकदम धूमधामीमध्ये तो साजरा होत होता, खूप एकदम मोठ्या प्रमाणात साजरा होत होता। चिंता करायला लागले सगळे शिष्य आणि समर्थांचे सगळे शिष्य त्यांच्या भोवती गोळा झाले। ते समर्थांना म्हणायला लागले की समर्थांनी महाराजांना पत्र लिहायला पाहिजे, शिधा सामग्री पाठवण्यासाठी सांगायला पाहिजे। शिष्यांनी असा लकडाच लावला जणू काही। त्यांचं म्हणणं ऐकून समर्थ हसून बोलले, राम राय समर्थ आहेत, काळजी करायला नको, माझ्या रामाचा उत्सव आहे तर माझा रामच तो पार पाडून घेईल ना, त्यासाठी कोणाही शिष्याकडे आम्ही काही सांगायची गरजच नाहीये, ही जी मागून आणलेली भिक्षा आहे याच्यावर सुद्धा उत्सव सहजगत्या पार पडू शकतो। अर्थ असा निघतो याचा की उत्सव कसा काय पार पडेल याची चिंता समर्थांना नव्हती आणि शिष्य मात्र
2: चिंता करत होते,
1: काळजीमध्ये चूर होते। एकदा काय झालं, मध्यरात्रीच्या सुमारास समर्थांनी त्यांचा जो प्रिय शिष्य होता, सगळ्यांना माहिती आहे त्याचं नाव कल्याण, याला कागद लेखणी आणि दौत घेऊन बोलवलं आणि स्वमुखाने त्यांनी गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा इथपासून सुरुवात करून एकामागून एक श्लोक सांगायला सुरुवात केली। समर्थांनी श्लोक सांगायचा, कल्याण स्वामींनी तो लिहून घ्यायचा, अशा प्रकारे एका प्रहरामध्ये 205 मनाचे श्लोक लिहून पूर्ण झाले आणि दुसऱ्या दिवशीपासून समर्थ शिष्य गावात फिरू लागले। गावातील प्रत्येक घरापुढे ते उभं राहायचे आणि एकदम खड्या आवाजात मनाच्या श्लोकापैकी एक श्लोक म्हणायचे आणि गर्जना करायचे, जय जय रघुवीर समर्थ, आणि जी भिक्षा मिळेल ती घ्यायचे, दुसऱ्या घरी जायचे, असा त्यांचा क्रम सुरू झाला। समर्थांची समर्थ वाणी मग काय विचारायचं तिथे, हा हा म्हणता गाड्या भर भरून सामान चाफळला जमा झालं आणि रामाचा उत्सव कधी नव्हे आत्तापर्यंत जितका जोमानी आणि उत्साहानी पार पडत होता त्याच्यापेक्षा फार मोठ्या थाटामाटानी आणि उत्साहानी रामाचा हा उत्सव 10 दिवसांचा त्यावेळेला पार पडला। अशी ही समर्थांची प्रभावी वाणी आणि तिचा हा परिणाम, अशी आख्यायिका सांगितली जाते। रामदास समर्थ या सगळ्या शब्दांमध्ये पण तो अर्थ सामावलाय की किती समर्थ होते ते प्रत्येक गोष्ट यशस्वी करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारची काळजी आपल्या भक्तांना लागली हे सुद्धा त्यांना आवडत नव्हतं ना, त्यामुळेच त्यांनी कल्याण स्वामींच्याद्वारे एका प्रहरामध्ये 205 श्लोकांची रचना केली। ज्ञानेश्वरजी, ज्या वेळेला मी ही आख्यायिका ऐकली ना, जास्त मला ती भावली.
2: अगदी खरं आहे भक्तीजी, ही आख्यायिका मी पण ऐकलेली आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं इथे, की समर्थ त्यांचं नाव काय आहे, रामदास. कोणाचे दास आहेत? रामाचे दास आहेत. पण जे गर्जना जी आहे, जे घोषवाक्य जे आहे, ते जय जय रघुवीर समर्थ, जय जय. कोणाचा जय करायचा? जय जयकार करायचा त्या रामाचा, जय जयकार करायचा ज्या प्रभू रामचंद्राचा. आणि तो जय जयकार जेव्हा होतो, मनापासून होतो, तेव्हा रामदासाचा समर्थ होतो. आपण पण त्या रामाचे दास आहोत. पण नुसतेच दास असून उपयोग नाही. मी नुसताच दास आहे पण मन माझं उदास आहे, तर काही फायदा नाहीये. जेव्हा मी ही गर्जना करतो, गर्जना अशासाठी करायची, जय जयकार अशासाठी करायचा की तो माझा राम, माझे प्रभू रामचंद्र जे आहेत ते समर्थ आहेत, ते माझे पाठीराखे आहेत, ते माझ्या बरोबर आहेत, तर मी काय झालो, मी पण समर्थ झालो, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि ती खूप सुंदर रीतीनं तुम्ही सांगितलीत. आणि ही जी आख्यायिका आपल्या श्रोत्यांनी पण ऐकली असेल, थोडाफार कुठेतरी फरक असेल. आख्यायिकेला महत्व नाहीये, त्याच्या पाठीमागची भावना जी आहे त्याला महत्व आहे. आणि हे जे समर्थांचे मनाचे श्लोक आहेत, ते मला पुन्हा एकदा वाटतं की हे मनाचे श्लोक आहेत ते फक्त हिंदू धर्मासाठी नाहीत, ते धर्मातीत आहेत, जे जाती विरहित आहेत, त्या प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला ते मनुष्यासाठी आहेत.
1: कारण मन सगळ्यांना आहे ना.
2: अगदी खरं आहे. हे मन जे आहे ते हिंदूंचं मन वेगळं, नंतर मुस्लिम बांधवांचं मन वेगळं, ख्रिश्चन बांधवांचं मन वेगळं, या जातीतलं मन वेगळं, त्या जातीतलं मन वेगळं असं नाहीच आहे. मन हे जे आहे ते सर्वांचं सारखंच आहे. मन दुःखी हे सगळ्यांचं होतं, मन सुखी सगळ्यांचं होतं. प्रत्येकाला वाटतं मी सुखात राहावं, मी मजेत राहावं, मी आनंदात राहावं, पण ते मन जे आहे ते राहून देत नाही. आणि म्हणून हे श्लोक आहेत. आणि मला वाटतं याच्यावर चिंतन करणं आणि चिंतन ऐकणं हे आपल्याला पण आवडेल आणि आपल्या श्रोत्यांना पण आवडेल.
1: नक्कीच. आणि त्यानिमित्ताने जे आपला कार्यक्रम ऐकत आहेत, जे काही बाळ गोपाळ आहेत, युवा पिढी आहे, आज सगळ्यांच्या पुढे या मनाचाच तर प्रश्न आहे ना. मनच उदास होतंय, मनच हताश होतंय, मनच निराश होतंय. म्हणजे हे मनाचे श्लोक काही फक्त वृद्धांसाठी नाही आहेत ना, हे आबाल वृद्धांसाठी आहेत. तर त्यानिमित्ताने एकदा त्यांना सुद्धा एका वेगळ्या रीतीने चिंतन करण्यासाठी आपणही संधी देत आहोत. आपण त्यांच्यासमोर काही चिंतन ठेवत पण आहोत. हे फारच सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. आणि जसं आत्ता आपण सांगितलं की हे धर्मातीत आहे, त्याप्रमाणे खरं आहे. कारण दुःख हिंदूला जे होतं तेच मुस्लिम बांधवाला होतं, तेच आमच्या ख्रिश्चन बांधवाला होतं, किंवा तेच आमच्या शीख बांधवाला होतं. दुःखाची काही वेगळी परिभाषा नाही आहे. मनाला दुःख होण्याची जी जातकुळी आहे ती सगळ्यांची सारखीच आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे जरूर आपल्या श्रोत्यांना आवडेल. हा विषय आवडीचाच आहे. हा विषय चिंतनाचा आहे, मननाचा आहे आणि मंथनाचा सुद्धा आहे. तर श्रोते हो, आपण करूया याच्यावर मंथन चिंतन. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया

0: श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचं ब्रेकनंतर पुनश्च स्वागत. तर हे मनाचे श्लोक, हे मनाचे श्लोक म्हणजे काय माहितीये का? मन हाच आपला एक आज्ञाधारक शिष्य आहे असं समजून, हे मना तू असं कर, तू तसं कर, अरे मना तू असं करू नकोस असं म्हणून त्याला जर का आपण आपला मित्र बनवलं, कळकळीने सांगितलं, तर खरं तर ही एक कल्पना सुद्धा खूप छान आहे. ज्ञानेश्वरजी, मला असं वाटतं की असं जर आपण आपल्या मनालाच जर का शिष्य बनवलं आणि प्रेमाने थोडंसं कधी थोपटून, कधी धाकधपटश दाखवून, साम दाम दंडभेद सर्व प्रकार करून जर का त्याला समजवलं, तर मग हे मन खऱ्या अर्थाने आपल्या ताब्यात राहायला बऱ्यापैकी मदत होईल.
1: भक्तीजी, अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे मनाचे श्लोक आहेत, हे एक मानसशास्त्र आहे, हे एक सायकोथेरपी आहे. आपण सायकियाट्रीकडे जातो, मनोरुग्ण एखादा असेल तर तो काय करतो, सायकियाट्रीकडे जातो आणि ट्रीटमेंट घेतो. त्या ट्रीटमेंटचे वेगवेगळे प्रकार असतात, पण ही जी ट्रीटमेंट आहे ती फुकट आहे. काही त्याला पैसे पडत नाहीत, काही त्याला त्रास होत नाही, कुठे शॉक द्यायला लागत नाहीत, काही नाही. फक्त काय करायचंय, हा श्लोक जो आहे तो म्हणायचा आहे आणि
0: समजून
1: घ्यायचा आहे, आणि त्याच्या पाठीमागचं शास्त्र जे आहे ते बघायचंय
0: आणि चिंतनही करायचं,
1: चिंतन करायचंय. त्यामुळे मला वाटतं हे समर्थ रामदास आणि त्यांनी आपल्याला जे मनाचे श्लोक दिले ते एक मोठे सायकियाट्रिस्ट आहेत. आणि त्यांनी आपल्याला क्लुप्त्या दिल्या आणि सांगितलं दरवेळेला तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही. ही ट्रीटमेंट जी आहे तुम्ही स्वतः करू शकता, फ्री आहे. आणि तुम्ही तुमचे स्वतःचे पण डॉक्टर होऊ शकता, दुसऱ्यांचे पण डॉक्टर होऊ शकता. त्याला काही सर्टिफिकेटची गरज नाही, त्याला डिग्रीची गरज नाही. आणि फक्त काय करायचे, हे श्लोक म्हणायचेत, हे श्लोक समजून घ्यायचेत, स्वतः म्हणायचेत आणि दुसऱ्याला ऐकवायचेत.
0: याला आवश्यकता आहे फक्त आपल्या दृढतेची. खऱ्या अर्थाने मनापासून जर का म्हटले मनाचे श्लोक, तर की आपणच आपल्याला सुंदर ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणून मला काय म्हणायचंय की हे जे मनाचे श्लोक आहेत ना, त्याच्यात एक असा ठराविक विषय नाही आहे, त्याच्यात अनेक प्रकारचे विषय आलेले आहेत. आणि म्हणूनच खूप अशा वेगवेगळ्या चालीसुद्धा अनेकांनी या मनाच्या श्लोकाला लावलेल्या आहेत. आणि ते पूर्वी तर मला आठवतंय की आपण एकदम चालीत किंवा असं सुरात म्हणायचो सगळेजण बसून, पर्वचा म्हणणे किंवा शुभंकर होती त्यावेळेला, किंवा शाळेमध्ये सुद्धा हा उपक्रम होता. आणि आज पण अनेक शाळांमध्ये मी जाते आणि मी हे बघितलंय की आज खूप सारे विद्यार्थी शाळा सुटण्याच्या पूर्वी पसायदान म्हणतात. आपल्याला मनाच्या श्लोकाबरोबर पसायदान हे सुद्धा चर्चेला घ्यायचंय, कारण खूप छान असा तो पण एक विषय आहे. मला इतकं कौतुक वाटतं की जुनं ते सोनं, कधी कधी पुन्हा एकदा आपणच आपल्या त्या सगळ्या संस्कृतीचा विचार करायला लागतो, त्या संतांच्या वाङ्मयाचा विचार करायला लागतो. आणि मग काही शाळांमध्ये तर असं पण मी बघितलं एक उपक्रम म्हणून की प्रत्येक श्लोकाचा किंवा एखाद्या सुविचाराचा अर्थ पण सांगितला जातो. एक 5 मिनिटं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला त्याच्यावर बोलायचं पण असतं. त्यामुळे आमचे विद्यार्थी सुद्धा हे शुभंकर होती कार्यक्रम ऐकतच आहेत, तर ते सुद्धा फार खुश होऊन जातील. ज्ञानेश्वरजी, मला असं वाटतं की हा जो समर्थांचा उपदेश आहे, हा समर्थांचा उपदेश, या उपदेशाचा ठसा संपूर्ण जनमानसाच्या अंतःकरणात ठसवण्यासाठी हे मनाचे श्लोक कारणीभूत आहे. दासबोधापेक्षाही, जसं आपण म्हटलं की लहानपणापासूनच आपण हे मनाचे श्लोक शिकलो किंवा पाठांतर केलं, तर म्हणून ह्या मनाच्या श्लोकांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि मला वाटतं की समर्थांचं श्रेष्ठत्व जे आहे ते अबाधित ठेवण्यासाठी किंवा त्यांची जी उपासना आहे ती पुढे चालवण्यासाठी हे समर्थांचे मनाचे श्लोक जे आहेत ते खूप कारणीभूत ठरतात आणि आपल्या जीवनालाही खूप सुंदर असा एक आकार देतात, एक जीवनाला दिशा देतात.
1: अगदी खरं आहे. आणि त्यामुळे हे मनाचे श्लोक जे आहेत ते म्हणताना, जसे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, चोखा मेळा असे संतांची मांदियाळी आहे आणि त्यांचे अभंग जे आहेत ते आपण भजनाच्या रूपात म्हणतो, वेगवेगळ्या रागदारीत म्हणतो, तसे हे मनाचे श्लोक जे आहेत ते वेगवेगळ्या वृत्तात आहेत. आणि त्यामुळं त्याला गेयता पण आहे, त्याला चाल पण आहे. आणि त्यामुळं ती चाल म्हणताना, त्या चालीत श्लोक म्हटले तर त्याला मनाला मिळणारा आनंद पण आहे आणि त्याच्या पाठीमागे गुह्यता जी आहे किंवा रहस्य जे आहे ते समजून घेतलं तर तो आनंद द्विगुणित होतं असं मला वाटतं.
0: नक्कीच. तर ज्ञानेश्वरजी, मनाच्या श्लोकाचा जो आरंभ आहे तो सुद्धा गणेश स्तवनानीच आहे किंवा गणपती गणेशाचं स्मरण करून आहे आणि म्हणून सुरुवातच इथून होते, गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा
1: मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वागुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा पहिला श्लोक. आणि याच्यावर आपल्याला चिंतन पण करायचंय आणि मंथन पण करायचंय.
0: नक्कीच. हे चिंतन हे मंथन करण्यासाठी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया.

0: रसिको, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनाचे श्लोक आणि त्याची सुरुवातच ज्ञानेश्वरजी इतकी सुंदर आहे. गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. अर्थात गणांचा अधिपती, गणाधीश, सर्व गुणांचा स्वामी, जो मूळ निर्गुण स्वरूपात सगुण होण्यासाठी आहे आणि ज्यापासून आरंभ होतो अशा त्या गजाननाला, अशा त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. नेहमी आपण बघतो की गणेश स्तुती म्हणा, गणेश वंदना म्हणा, याच्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा श्री गणेशा होत नाही.
1: अगदी खरंय. कुठल्याही कार्याचा आरंभ जो आहे त्याचा आपण म्हणतो श्री गणेशा झाला. आणि त्यामुळे हा जो शिवगणांचा अधिपती, सर्व गुणांचा स्वामी आणि निर्गुण, इथे निर्गुण जे आहे ना ते खूप सुंदर आहे. निर्गुण या शब्दावर आपण चिंतन करायला पाहिजे.
0: आणि निर्गुण अर्थ जो आहे म्हणजे गुण नसलेला नव्हे, निर्गुण म्हणजे सतो रजो तमो या गुणाच्याही पलीकडे असलेला, गुणातीत असलेला असा तो म्हणजे निर्गुण.
1: बरोबर आहे. आणि तो निर्गुण आहे, निराकार आहे, तो शिव आहे आणि त्याचा जो पुत्र आहे तो गणेश. जे शिव तर महान आहेच, तो महादेव म्हणतो आपण त्याला, सदा शिव म्हणतो, आणि त्याचा पुत्र, शिवपुत्र जो आहे तो गणेश आहे. तो गुणांचा स्वामी आहे, गुणांचा अधिपती आहे, गणांचा अधिपती आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम त्याला वंदन केलंय. आपल्या भारतीय संस्कृतीत कुठल्याही कार्याची सुरुवात जी असते ती गणेशाला स्तवन करून होते. आणि हे गणेशाचं स्तवन फक्त पोथीपुराणात नाही तर नाटकात पण करतात आणि तमाशात पण करतात. या तमाशात पण पहिली जी असते ती गणेश स्तुती असते आणि त्याला काय म्हणतात, नमन म्हणतात. आणि हे नमन जे आहे ते नमन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाटकाची म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमाची म्हणा सुरुवात होत नाही. त्यामुळे तो गणेश जो आहे, नांदी पण म्हणतात त्याला. ही नांदी जी आहे ती नांदी काय आहे, झलक आहे, ती कार्यक्रमाची सुरुवात आहे. आपल्या मनाचे श्लोक, शुभं करोती, रेडिओ पुणेरी आवाज, याच्यात हे आपण जे धनुष्य पेलणार आहे ते रामच आपल्याला शक्ती देणार आहे. तो रामच आपल्याला प्रेरणा देणार आहे आणि तो राम प्रेरणा देऊन आपण आपल्या पण मनाला आराम देणार आहे आणि आपले श्रोतेगण जे आहेत त्यांच्या पण मनाला आराम देणार आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच. आणि त्या निमित्ताने ज्ञानेश्वरजी, आपण सगळ्यांच्या मनातला जो राम आहे, आत्माराम जो आहे, त्यालाही तृप्त करणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आत्माराम काय आहे तो समजून घेतला पाहिजे. राम, आराम, आत्माराम ह्या ज्या गोष्टी आपण बोलतो, फक्त बोलतो का, त्याचा आवाजही कधीतरी ऐकतो का, त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न पण करतो का, त्याला कधीतरी साद पण घालतो आणि त्याचा प्रतिसाद पण ऐकतो.
1: अगदी खरं आहे. आणि त्यामुळे जसं गजाननाला वंदन केलं, गंमत बघा, गजाननालाच फक्त वंदन नाही केलं तर नंतर त्यांनी सांगितलं की नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. गजाननाला वंदन केल्यावर परा पश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणीरूप श्री सरस्वतीस पण त्यांनी वंदन केलं.
0: कारण खरं आहे ना की आपण जेव्हा बुद्धीचा देव गणेश म्हणतो तेव्हा बुद्धीची देवी म्हणजे आपल्या समोर शारदा पण उभी राहते, सरस्वती पण उभी राहते. मला नेहमी सरस्वतीची किंवा शारदेची ती मूर्ती जेव्हा शाळेमध्ये आपण बघतो किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेला आपण जेव्हा सुरुवात करतो कार्यक्रमाची दीप प्रज्वलनानी, त्यावेळेला ते पांढऱ्या वस्त्रातली ती शुभ्र अशी अतिशय सुंदर सात्विक बुद्धीची अधिष्ठात्री देवी सरस्वती शारदा, हिला बघून खूप सारे मनात विचार येतात. गणपतीची आपण जेव्हा मूर्ती बघतो त्यावेळेला ती अगदी सुंदर सजवलेली असते, रंगीत असते, परंतु शारदा कशी आहे नाही, पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आहे आणि तिच्यापाशी वाहन म्हणून हंस वाहिनी येते आणि मयूर पण आहे. जसा गणेशाचं वाहन उंदीर आहे तसं शारदा म्हटली, सरस्वती देवी म्हटली की तिच्या बरोबर तिचं वाहन म्हणजे मयूर पण आहे आणि हंस पण आहे.
1: अगदी खरं आहे. आणि त्या सरस्वतीला वंदन केल्यानंतर समर्थ म्हणतात की गमुपंथ अनंत या राघवाचा, अनंत रहित अनंत अशा श्री रामचंद्राचा मार्ग जो आहे त्या मार्गस्थ होऊया. वंदन करायचं पण तिथेच थांबायचं नाहीये, तर वाटचाल सुरू करायची. आणि ही वाटचाल जी आहे आपल्या कार्यक्रमाची पण वाटचाल आहे. आपण त्या गणेशाचं स्तवन केलं, त्या सरस्वतीचं स्तवन केलं, त्या प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं आणि त्यांच्याकडे प्रार्थना पण केली की हा जो कार्यक्रम जो आहे तो संपूर्ण करायला सफल करणारा तो रामचंद्र समर्थ आहे. आणि म्हणून आपण एकदा पुन्हा सर्वजण प्रेमाने, आपण दोघं आणि आपल्याबरोबर आपले श्रोते पण म्हणतील, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.
0: खूप सुंदर. मला असं वाटतं की आमच्या श्रोत्यांच्याही मनात अशा सुंदर लहरी उत्पन्न झालेल्या आहेत. त्यांचं मन दिसतंय किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी दिसतीये. रसिक हो, आपण ईशस्तवनानी याची सुरुवात केली. आपण मनाच्या श्लोकावर चिंतन करणार आहोत, मंथन करणार आहोत. आपल्या विचारांचं पण स्वागत आहे. पण आत्ता वेळ झाली आहे वाणीला विराम देण्याची. पुन्हा भेटूया

रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचालित मुजजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हॅलो, हाय, नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, मी आरजे सुजाता। तर हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत। शरीर हे नश्वर असतं आणि असं म्हणतात की कुठल्याही आजारावर किंवा कुठल्याही रोगावर आपला बस नसतो, बरोबर? कोणतीही गोष्ट आपल्याला सांगून येत नसते। जसं जन्माला आलेलं बाळ हे एखाद्या वेळेस अबोल असतं, बरोबर? तर या प्रॉब्लेम्सवर काय सोल्युशन असतात हे आपल्याला माहीत नसतं आणि मुळातच आपण असं म्हणतो की हे आता देवाने आपल्याला असंच दिलंय तर आपल्याला हे असंच पुढे कॅरी करावं लागेल, बरोबर मॅडम? तर
2: एका अर्थाने बरोबर।
1: तर आज माझ्या सोबत आहेत सोनाली लोहार मॅम, ऑडिओलॉजिस्ट, स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत। आणि मॅडम, म्हणजे माझ्या शब्दात सांगायला गेलं तर खरंच हे खूप महान कार्य आहे मॅडम, की एका अबोल व्यक्तीला आपण बोलतं करतोय, तर खरंच ही खूप माझ्या दृष्टीने तरी खूप मोठी गोष्ट आहे। आपलं हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत।
2: थँक्यू
1: मॅडम। सर्वप्रथम श्रोत्यांना आपला परिचय द्याल।
2: माझं नाव सोनाली लोहार, मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन हे व्हॉइस किंवा आवाज हे आहे आणि त्याच्यामुळे मी व्हॉइस थेरपिस्ट किंवा व्हॉइस क्लिनिशियन म्हणून गेली 25-30 वर्ष काम करते आहे। ठाण्याला माझं क्लिनिक आहे। आपण आवाजाशी संबंधित ज्या काही समस्या असतात, सगळ्याच समस्या आल्या, म्हणजे जसं आता आपण म्हटलं अगदीच बोलता येत नाही, आवाजच निघत नाही, इथपासून ते आवाज बारीक आहे, आवाज पातळ आहे, आवाज घोगरा आहे, आवाज खरखरीत आहे, आवाजाच्या स्वरतारांचा पॅरालिसिस झालेला आहे, कॅन्सरमुळे स्वरतारा काढून टाकल्या आहेत, अशा सगळ्या प्रकारच्या आवाजाच्या संबंधित ज्या काही व्याधी असतील त्या सगळ्यांवरची उपचार पद्धती म्हणजे व्हॉइस थेरपी आहे, ती मी त्याची तज्ज्ञ आहे।
1: आणि मॅडम, मला एक विचारायला आवडेल की डॉक्टर या क्षेत्रामध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात, मग तुम्हाला हेच क्षेत्र का निवडावं असं वाटलं?
2: थोडासा अपघाताने। म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती

0: की मी मेडिकल फील्डमध्ये जावं आणि त्याच्यामुळे मी ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या क्षेत्राची निवड केली. आणि त्यानंतर मग मी त्यांची हीही इच्छा होती की मी एम पी एस सीच्या परीक्षाही द्याव्यात, त्यामुळे मी त्याही दिल्या. काही काळ मी सरकारी अधिकारी सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून काम केलं क्लास वन, आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नाही, आपलं इथे चित्त रमत नाही आहे. त्यामुळे सगळ्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की ज्या क्षेत्रामध्ये आपण आपलं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, जो मूळ बेस आहे, त्याच्यामध्ये आपण जावं. आणि मग स्पीच थेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करताना लक्षात आलं की ह्याच्यामधलं जे व्हॉइस थेरपी हा जो भाग आहे की तो थोडा दुर्लक्षला गेलेला भाग आहे. फार कमी भारतामध्ये व्हॉइस थेरपिस्ट आहेत की जे फक्त आणि फक्त आवाजाच्या समस्यांवरती काम करतायत, आणि त्यामुळे लोकांमध्ये या क्षेत्राची आणि या समस्यांची माहिती फार कमी आहे. त्यामुळे काहीतरी कुणीतरी पुढाकार घेऊन पुढे जाणं हे क्षेत्र हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या भारताच्या बाहेर खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे शास्त्र, आणि खूप जास्त सुविधा उपलब्ध केल्या जातात आहे सर्वसामान्य जनतेसाठी, आवाजाच्या साठी. आणि तेच आपण भारतामध्ये का नाही आणावं, भारतामध्ये त्या सुविधा आपण का नाही उपलब्ध करून द्याव्यात, त्या सेवा का नाही उपलब्ध करून द्याव्यात, या एका भावनेने मग व्हॉइस थेरपी याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित केलं. आणि आता फक्त आणि फक्त ते ध्यास आहे की आपल्याला हा शेवटच्या टोकापर्यंत ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांपर्यंत हा विषय पोचवायचा आणि त्यांना ही उपचार पद्धती मिळायलाच पाहिजे.
1: नक्कीच. मॅडम, मला एक क्वेश्चन होता की जसं आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला ऐकायला नाही येत त्यामुळे तो बोलत नाही, तर हे कितपत म्हणजे याचं काय कनेक्शन आहे किंवा याबद्दल काय सांगाल?
0: ऐकायला न येणं म्हणजे जे जन्मजात ज्यांना बहिरेपणा असतो, भाषा ही कशी असते की ती तुमच्या कानावरती आधी पडते आणि त्यानंतर ती आत्मसात केली जाते आणि मग ते मूल बोलतं. बहिरं मूल हे मुख नसतं, म्हणजे त्याला मुख म्हणायचं नाही, कारण का ते बोलण्याची सगळी क्षमता असते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही त्याला कानाचं यंत्र बसवलं, हिअरिंग गेट बसवलं आणि त्याला ऐकू जायला लागलं की तो आजूबाजूची भाषा जी आहे ती आत्मसात करू शकतो आणि तो बोलू शकतो.
1: आणि मॅडम, काही काही मुलं असतात की जे 5-6 वर्षाचे होईपर्यंत थोडस बोबडे बोलतात, बरोबर, तर हा काय प्रॉब्लेम असतो नेमका?
0: त्याला डिस्लेलिया किंवा प्रोनाउन्सिएशन उच्चारणाचे दोष असतात असं म्हणतो आपण. पण कधी कधी काय होतं, कमी बोलणं हा सुद्धा एक प्रकार होतो की अरे 4 वर्षाचा झाला बोलत नाही, 5 वर्षाचा झाला बोलत नाही. प्रामुख्याने त्याच्यामागचं कारण हे ऐकण्याची क्षमता कमी असणं हे असू शकतं, पण त्याचबरोबरने कधी कधी मानसिक क्षमता ज्याला आपण IQ म्हणतो तो सुद्धा काही मुलांचा कमी असू शकतो, किंवा दुसरे काही सिंड्रोम्स ज्याला म्हणतो ते पण असू शकतात, किंवा काही काही वेळेला फक्त प्युअर डिलेड स्पीच अँड लँग्वेज डेव्हलपमेंट असते. म्हणजे आजूबाजूला मुलांना भाषेचा जास्त त्यांच्या आजूबाजूला खूप वावर नसला, म्हणजे मूल एकटंच आहे आजूबाजूला त्याच्या जास्त मंडळी नाही आहेत, अशा वेळेला त्याला ते स्टिम्युलेशन मिळत नाही आणि मग ते मूल हळूहळू कमी बोलतं किंवा उशिरा बोलायला लागतो, असे डिलेड माइल स्टोन्स होतात. त्याच्यामागची कारणं शोधणं हे फार गरजेचं असतं आणि ते वेळेत झालं पाहिजे. त्यामुळे आपलं मूल थोडंसं कमी बोलतंय हे लक्षात आल्या बरोबर त्याला तज्ज्ञांकडनं नेऊन त्याच्या तपासण्या करून घेणं हे खूप गरजेचं असतं. स्पीच थेरपी हा फार छान उपाय आहे याच्यावरती. माझा व्हॉइस थेरपी स्पेशलायझेशन असल्यामुळे मी आवाजावरती जास्त केंद्रित केलेलं आहे लक्ष, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे स्पीच थेरपी सेंटर्स आहेत ज्याच्यामध्ये, म्हणजे ते तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. व्हॉइस थेरपी क्लिनिक्स फार कमी आहेत, पण स्पीच थेरपी सेंटर्स खूप आहेत आणि आमचे खूप छान स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट काम करतात ते महाराष्ट्रभर, त्यामुळे त्याचा जरूर आपण लाभ घ्यायला पाहिजे. आजचा विशेष असा आहे मी इथे येण्याचा की आपण उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि MITSC यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या प्राध्यापक आणि लेक्चरर ह्या एका वर्गासाठी आवाजाच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. 10 विभागांसाठी 10 कार्यशाळा 10 जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि शिक्षक हा एक असा वर्ग आहे की ज्याला सगळ्यात जास्त आवाजाचा वापर करावा लागतो आणि आवाजाच्या सगळ्यात जास्त समस्या या वर्गाला भेडसावू शकतात त्याच्यामुळे, त्यामुळे त्यांना याबाबतचं काही मूलभूत जे ज्ञान आहे की आवाजाची काळजी कशी घ्यायची, आवाजाची निर्मिती कशी होते, किंवा उत्तम आवाज काढायचा असेल तर तो कशा पद्धतीने काढला गेला पाहिजे, हे सगळं ज्याला आपण थोडंसं एक व्हॉइस कल्चरचा एक भाग जो आहे तो, या सगळ्याचं मिळून आपण एक वर्कशॉप छोटं प्लॅन केलेलं आहे आणि ते आता वर्कशॉप आपण सुरू केलेलं आहे. हा माझा आता तिसरा टप्पा आहे, तिसरा जिल्हा आहे. एम जे कॉलेजमध्ये आज मी आहे आणि फार आनंद होतो आहे इकडे येऊन. आजची चांगली होईल कार्यशाळा अशी आशा करते.
1: तर मला बेसिकली विचारायला आवडेल मॅडम की आपण कशी काळजी घ्यायला हवी आवाजाची, किंवा मग साधारण काय आपण केलं पाहिजे डेली रुटीनमध्ये.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवाजाच्या छोट्यातल्या छोट्या बदलाला आपण कॅज्युअली नाही घेतलं गेलं पाहिजे. जर काही बदल झाला तर तेही शरीराचा एक सिग्नल असतो की काहीतरी गडबड आहे शरीरामध्ये, कुठे ना कुठे असू शकेल. ती काही फक्त तुमच्या स्वरयंत्रामध्येच असायला पाहिजे असं काही नाही, ती शरीराच्या कुठल्याही भागात असू शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या आवाजावरती होत असतो, ते तुम्हाला शरीर दाखवत असतं. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि कुठल्या ना कुठल्या तज्ज्ञांना तुम्ही त्या दृष्टीने भेटलं पाहिजे. स्वरतारा वेळेवरती तुम्ही चेक करून घेतल्या पाहिजेत, आवाजाचा चेक करून घेतला पाहिजे. अगदी तुमच्या जवळच्या ENT सर्जन्सकडे जाऊन जरी तुम्ही तुमचा घसा आणि तुमच्या स्वरतारा चेक करून घेतल्या, वर्षातून एकदा दोनदा किंवा आवाज बदलला तरी हे खूप खूप महत्त्वाचं आहे. कधीतरी अगदी त्याच्यामध्ये कुठला तरी कॅन्सरसुद्धा असण्याचा धोका असतो ना, म्हणून आपण ते अंगावरती नाही काढायचं असतं. त्याचबरोबर साधं आपलं रुटीन नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी पिणं हा अत्यंत चांगला एक उपाय आहे स्वरतारांना जपण्याचा, की 15-15-20-20 मिनिटांनी पाण्याचा घोट घेणं. आत्ता हवेमध्ये सध्या इतका कोरडेपणा येतो आहे, त्या कोरडेपणाचा सुद्धा तुमच्या स्वरतारांवरती आणि तुमच्या आवाजाच्या प्रतीवरती क्वालिटीवरती परिणाम होत असतो. त्याच्यामुळे सतत तोंडामध्ये काहीतरी ठेवणं ज्याने तुमची लाळ स्त्रवत राहील, हा पण एक छानसा उपाय आहे. सगळ्या व्यावसायिक कारणाने आवाज जे वापरतात प्रोफेशनल व्हॉइस युजर, त्यांनी तर हे सगळं करायलाच पाहिजे. स्टीम इनहलेशन बेस्ट आहे, म्हणजे काहीच लागत नाही ना या सगळ्या गोष्टींसाठी. साधी पाण्याचे 3 मिनिटं तुम्ही रोज एकदा वाफ घेत जा असं तुम्ही करू शकता. आणि जेव्हा गरज आहे त्यावेळेला तुम्ही व्हॉइस रेस्ट घेतली पाहिजे. आवाज जिथे वापरायची खूपच गरज आहे तिकडे वापरायचाच, पण जिथे नाही आहे तिथे आपण थोडा काय विश्रांती आपण, कारण ते मशीन नाही आहे, ते मशीन नाही आहे, ते सगळं स्नायू आहे जे वापरतोय आपण, त्यामुळे कुठेतरी ते थकण्याचा पण संबंध असतो, त्यामुळे तीही काळजी घेतली गेली पाहिजे.
1: आणि एक मला विचारायला आवडेल ऍज अ RJ की चांगला आवाज कसा काढावा.
0: चांगला आवाज काढूच नये असं मी म्हणते. जो स्वतःचा आवाज आहे तो उत्तम पद्धतीने वापरावा, कारण देवाने प्रत्येकाला त्याची त्याची अशी एक विशिष्ट घडवून पाठवलेलं आहे आणि ते तुमचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य तुम्ही बदलायचं नाही. जो माझा आवाज आहे तोच पण मी जास्त इफेक्टिव्हली चांगलं तंत्र वापरून कसा मी माझ्या आवाजाचा सिस्टीम जी आहे ती वापरू शकते, म्हणजे माझ्या आवाजाचं प्रोजेक्शन कसं असेल त्याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करीन, किंवा मी व्होकल हायजीन चांगलं सांभाळीन आणि त्याच्यामुळे खर येणार नाही तुमच्या आवाजामध्ये. आणि बाकी तुमची RJ म्हणून जे काय एक टेक्निकल गोष्टी असतात की माईकपासूनचं अंतर किती पाहिजे आहे, किंवा बोलताना तुम्ही किती कॉन्फिडेंट आहात, तुम्हाला नॉलेज किती आहे तुमच्या विषयाचं, हे सगळं जास्त मॅटर करतं. आणि दुसरी गोष्ट आहे तुमच्या ऑडियन्सशी तुमचं कनेक्ट कसं आहे, ते जर खूप मैत्रीपूर्ण असेल तर तुम्ही जिंकलात.
1: बरोबर. आणि एक प्रश्न होता मॅडम मला की आता लास्ट इयर मी असं ऐकलं होतं की आपलं जे तारक मेहता सिरियल होतं त्यामध्ये ज्या दयाबेन नावाचं कॅरेक्टर करतात तर त्या वेगळा असा आवाज काढतात आणि त्यामुळे त्यांना गळ्याचा कॅन्सर झालाय, मला अशी न्यूज ऐकायला आली होती, तर याबद्दल आपण काय सांगाल.
0: नाही, वेगळा आवाज काढल्यामुळे गळ्याचा कॅन्सर होण्याचे चान्सेस नाही आहेत. व्हॉइस मॉड्युलेशन मुळे कॅन्सर नाही, कॅन्सरसाठी वेगळी त्याची एटिओलॉजी असते, सेल्सचे थोडंसं ते चुकीच्या पद्धतीने किंवा त्या डेव्हलप होत जातात, त्याच्यामुळे त्यांना कॅन्सर झाला हे मला थोडंसं पटत नाही आहे. जर तसं कारण दिलं जात असेल तर ते नाही आहे, दुसरं काही ना काही शरीरामधले बदल आहे ज्याच्यामुळे कॅन्सरस ग्रोथ ही झाली असणार त्यांना. पण व्होकल अब्युजमुळे व्होकल अल्सर्स होतात, म्हणजे ग्लॉटिक ट्रॉमा किंवा व्होकल कॉर्ड एकमेकांवरती आपटल्या जाणं, ती घासल्या जाणं, किंवा व्होकल मिसयूज करणं, स्वतःचा आवाज सोडून जसं तुम्ही म्हटलं तर तिसऱ्याच आवाजामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणं, इमिटेशन करणं दुसऱ्याच्या आवाजाचं, तर ह्या सगळ्यामुळे आपल्या स्वरतारांना जास्त पद्धतीने त्याने चुकीच्या पद्धतीने ताण पडून घासलं जाऊन अतिरिक्त जो वापर होतो, आवाजही वापर होतो, त्याच्यामुळे त्यांना कधी कधी वोकल अल्सर्स होऊ शकतात, सिस्ट होतात, पॉलिप होतात वगैरे. पण सी ए ग्रोथ त्याच्यामुळे होते असं मला थोडंसं पटत नाही येते माझ्या मनाला.
1: आणि मग या अल्सरची लक्षणं काय असू शकतात?
0: बदल आवाजातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदल, आवाज बदलतोच तुमचा. आणि जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात तुम्हाला बोलताना, जास्त ताण टाकून बोलावं लागतं, तुमचा आवाज लगेच थकायला सुरुवात होते, खूप वेळ तुम्ही बोलू शकत नाही, चांगली क्वालिटी जास्त वेळ तुम्ही टिकू शकत नाही. जर सुरुवात चांगली असेल पण शेवटपर्यंत धाप लागायला लागते आपल्याला, एका श्वासामध्ये जास्त बोलू शकत नाही तुम्ही, अशी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या लक्षणं आहेत जी बेसिकली आवाज बदलतो. आणि तो बदल हा आपल्या कानाला कळला पाहिजे की माझा बदलतोय आवाज.
1: आणि आपल्याकडे काय होतं जनरली की आवाज बसला तरी आपण काय म्हणतो की होईल उद्यापर्यंत ठीक होईल, दोन एक दिवसापर्यंत तो व्यवस्थित होईल, याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं.
0: हो, जास्तीत जास्त 10 दिवस तुम्ही ते, मी असं म्हणेन की अंगावरती काढू शकता की 10 दिवसापर्यंत ठीक आहे, घरगुती उपाय करतो आपण, वाफ घेतो किंवा पाणी पितो, गुळण्या करतो, अमकड अमकड ते करतो, थोडीफार विश्रांती घेतो किंवा औषधही घेतो आपण, काही सर्दी खोकला झाला वगैरे. पण 10 दिवसानंतर सुद्धा बाकी सगळी लक्षणं ठीक होतात, ते सर्दी गेली, खोकला गेला, आवाज बसलेलाच आहे, अशा वेळेला मात्र तुम्ही लगेच जाऊन आधी चेक केलं पाहिजे आणि स्वरतारा चेक केला पाहिजे. त्यात बरंच काय काय चेकअप्स येतात करायला गेले की अगदी आवाजाचं ECG काढणं प्रकार आहे आम्ही ज्याला म्हणतो, जे सर्वसामान्यांना समजतं अशा भाषेमध्ये, पण ते सुद्धा आवाजाची परिमाणंसुद्धा चेक करू शकतो आपण, स्वरतारा कशा हलतायत ते बघू शकतो आता एंडोस्कोपिकली. त्यामुळे हे सगळं करायला पाहिजे, 10 दिवसाच्या वरती थांबायचं
1: नाही. ऍक्च्युली खूप प्रश्न विचारायचे आहेत पण वेळ पुढे जाण्याची अनुमती देत नाही आहे, त्यामुळे शेवटचा एक विचारेल मॅडम की तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय काळजी घ्यायला सांगाल?
0: आवाज ही आपली ओळख असते, आवाज कुठेतरी आपल्या अंतरात्म्याचा आरसा असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात प्युरिटी असणं, शुद्धता असणं हे खूप गरजेचं असतं. आवाजातल्या बदलाला अजिबात दुर्लक्ष करू नका त्याच्याकडे. आणि इतर सगळ्या ज्या शारीरिक व्याधी असतात तशाच या व्याधीसुद्धा असतात ज्याचा संबंध आवाजातील बदलाशी असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनामधल्या, त्या काळजी घ्या आणि आवाज सांभाळा.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
3: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आजच्या आरजे कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण गप्पा करणार आहोत, बोलणार आहोत एका खास अशा विषयावर, आयुष्यावर बोलू काही, म्हणजेच आयुष्य एक चकवा. घर म्हातारी होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरं आहे ना, घर म्हातारी होतात की माणसं? काय वाटतं तुम्हाला? भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशी वृंदावन तसंच उभं असतं, बदलतो तो फक्त आवाजांचा पोत, एकेकाळी खेळण्यांचा खळखडाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकही बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच जगावं, असंच असावं सुद्धा भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. दोन जीवांनी संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती, त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पना नव्हती, पण एकमेकांचा हात हाती होता एवढीच त्यांची ती श्रीमंती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली, त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्ष त्यांनी वल्ली मारल्या स्वतःच्या थकव्याची दखल न घेता. लेकरं मोठी झाली, एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे म्हणा, पक्षी पंख फुटल्यावर घरात राहत नाहीत. नदीचं पाणीही एकाच वळणावर थांबत नाही, हो ना? मात्र घरटं तिथंच राहतं. आजच एक फेसबुकवर पोस्ट वाचली, सुवर्ण महोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती, घरात सगळे जमतील, दोन शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळणं फार सहज देता येतात. फोनवर मुलाचा आवाज आला. आई, आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळच नव्हता, प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला, क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत दोष नव्हता, कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजतच नाहीत, ती फक्त रिकाम्या जागा व्यापून ठेवतात, जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला, ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण आपला जगायचा असतो, तो आपणच एकमेकांना द्यायचा असतो. तो मंद हसला. हो, आपण दोघं आहोत ना? आणि त्या दोन शब्दात त्यांच्या 50 वर्षांच्या संसाराचं सार दडलं होतं. मुलांनी दिलेल्या वस्तूंपेक्षा त्यांना एकमेकांची सोबत मोठी वाटली. फुलांच्या गुच्छापेक्षा तिच्या हाताचा स्पर्श मौल्यवान वाटला. शुभेच्छांच्या 1000 संदेशांपेक्षा त्याचं तू आहेस ना हे वाक्य पुरेसं होतं. त्या रात्री त्यांनी घरातच छोटासा सोहळा केला, देवापुढं दिवा लावला, जुन्या फोटोंचा अल्बम उघडला. एका फोटोवर दोघांच्याही नजरा थांबल्या. तरुणपणातले ते दोघं. डोळ्यात स्वप्न होती, केस काळे होते, चेहऱ्यावर उत्साह होता, हातात काहीच नव्हतं पण मनात संपूर्ण जग होतं. आज आरशात चेहरे बदलले होते, केस पांढरे झाले होते, हातावर सुरकुत्या होत्या, चालण्याचा वेग कमी झाला होता. पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे एकमेकांकडे पाहण्याची नजर. कदाचित संसाराचं खरं यश हेच असावं, हो ना श्रोते? हो, तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 50 वर्षांनीही समोरची व्यक्ती माझी वाटणं. आयुष्याच्या सुरुवातीला आपण घरं बांधतो, मग त्या घरात मुलांचे आवाज भरतो, मुलं मोठी होतात, घर सोडतात, आणि शेवटी लक्षात येतं आपण ज्यासाठी घर उभं केलं होतं ते घर नव्हतंच, ती माणसं होती. पण माणसं आपापल्या वाटेने निघून गेल्यावर घर उरतं, भिंती उरतात, खिडक्या उरतात, देवघर उरतं, आठवणी उरतात, आणि उरतो तो एक प्रश्न, आपण खरंच जगलो आहोत का? कदाचित आपण जगत असतो पण अनेकदा जगणं पुढे ढकलत असतो. मुलं मोठी झाली की, नोकरी संपली की, घराचं कर्ज फेडलं की, थोडा वेळ मिळाला की, नंतर भेटू, नंतर बोलू, आणि मग तो नंतर कधी कधीच नाही होतो हे कळतसुद्धा नाही. म्हणून आयुष्य हा कदाचित एक चकवा आहे. आपण कायम काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहतो, आणि जे आपल्या जवळ असतं त्याची किंमत समजायला, ते हातातून निसटण्याची वेळ येईपर्यंत आपल्याला समजत नाही. मुलांना मोठं करताना आईबापांनी स्वतःला विसरू नये, आणि मुलांनी मोठं होताना आईबापांना विसरू नये. आईबापांना नेहमी तुमचा वेळ, तुमची संपत्ती किंवा तुमची मोठी भेटवस्तू नको असते. कधीकधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई कशी आहेस, बाबा औषधं घेतलीत का, आज तुमच्यासोबत चहा घेऊया, चल जुन्या आठवणी काढूया. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. कारण वय वाढतं तसं माणसाला वस्तूंची नाही, सोबतीची भूक लागते. आणि एक दिवस आपल्यालाही कदाचित त्या शांत घरात बसून घड्याळाची टिकटिक ऐकावी लागेल. तेव्हा घरातल्या भिंतींना दोष देऊ नका, रिकाम्या खुर्च्यांना दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका. आज जे आपल्याजवळ आहेत त्यांच्यासाठी आजच थोडा वेळ काढा, आजच फोन करा, आजच भेटा, आजच मनापासून बोला. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ उद्या नसतोच, योग्य वेळ नेहमी आजच असते. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स, पद, प्रसिद्धी, पुरस्कार, मोठं घर किंवा महागड्या वस्तू येणार नाहीत. सोबत राहतील काही चेहरे, काही आवाज, काही स्पर्श, काही आठवणी आणि काही हळवे क्षण, ज्यांच्यासाठी आपण मनात म्हणू, अरे हे अजून थोडं जगता आलं असतंच की. म्हणून आज घरात आईबाबा असतील तर त्यांच्याजवळ बसा, जोडीदार असेल तर त्याच्या हातात हात घ्या, मुलं जवळ असतील तर त्यांच्यासोबत हसा, मित्र असेल तर त्याला फोन करा आणि मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण आयुष्य फार मोठं वाटतं, पण खरं तर ते काही मोजक्या क्षणांचंच बनलेलं असतं. घरं म्हातारी होत नाहीत, घरं फक्त आठवणींची संग्रहालयं बनतात. म्हातारी होतात ती माणसं, आणि माणसं म्हातारी झाली की त्यांना भूतकाळात जगावं लागू नये, त्यांच्यासोबत वर्तमान जगणारी माणसं त्यांच्या जवळ असावीत. शेवटी संसार म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहणं. आणि आयुष्य म्हणजे फक्त किती वर्ष जगलो हे नाही, तर त्या वर्षांमध्ये कुणाच्या डोळ्यात आपण आपलेपणाचे किती क्षण ठेवले हे महत्त्वाचं. म्हणून धावू नका इतकं की आपली माणसं मागे पडतील, कमावू नका इतकं की वेळच गमवाल, जपू नका इतकं की वापरायलाच विसराल, आणि प्रेम करू नका फक्त मनात, कधीकधी ते ओठांवर आणा, हातात हात घेऊन सांगा आणि उपस्थित राहून दाखवा. कारण शेवटी आयुष्य खरंच एक चकवा आहे. आपण समजतो आपण वेळ मिळाल्यावर जगू, पण आयुष्य मात्र शांतपणे म्हणत राहतं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि कधीतरी शेवटच्या वळणावर उभं राहून मागे पाहताना जाणवतं, आपण शोधत होतो ते सुख कुठेतरी दूर नव्हतंच, ते तर आपल्या घराच्या अंगणातच होतं की. आईच्या आवाजात होतं, वडिलांच्या शांत नजरेत होतं, जोडीदाराच्या सोबतीत होतं, मुलांच्या हसण्यात होतं, मित्रांच्या गप्पात होतं आणि आपल्या हातात हात ठेवून चालणाऱ्या त्या माणसात होतं. फक्त आपणच ते उद्यावर ढकलत राहिलो. म्हणून आज जगूया, आज बोलूया, आज भेटूया, आज माफ करून टाकूया, आज प्रेम व्यक्त करूया. कारण उद्याची खात्री कुणाकडेच नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे, हो ना. आणि कदाचित आयुष्याचा सगळ्यात मोठा चकवा हाच आहे. आपण संपूर्ण आयुष्य कधीतरीच्या शोधात घालवतो आणि शेवटी कळतं कधीतरी नावाचा दिवस कॅलेंडरवर कधीच नसतो, असतो तो फक्त आज. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या या खास कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे आरजे शुभंगी आणि आजच्या शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी गप्पा करत असतो आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे याबद्दल चर्चा करत असतो. म्हणून आजसुद्धा आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय काशीनाथ बागुल, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथून ते आलेले आहेत. तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं रेडिओ मनभावनच्या टीमकडनं हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, सुरुवातीला मला सांगा ना, विनोबा ॲपमध्ये काम करत असताना सध्या तुम्हाला कुठला रिवॉर्ड मिळाला?
1: मला अगोदर आमचा क्लस्टर लेवलचा रिवॉर्ड मिळाला, त्यानंतर मला एक वेगळा असा आनंद फिलिंग आलं की आपण पुढे अजून काहीतरी केलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि एक प्रेरणा मिळाल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात लगेच ब्लॉक लेवलचा मिळाला आणि आत्ताच एक 8 दिवसापूर्वी सन्माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातून आणि डेप्युटी शिवनच्या हातून मला जिल्हा स्तरावरचा पोस्ट ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला.
0: अरे वा, खूप खूप अभिनंदन सर आपलं.
1: धन्यवाद मॅडम.
0: नक्कीच मला जाणून घ्यायलाही आवडेल की हा जो तुम्हाला रिवॉर्ड मिळाला आहे ते कुठल्या नेमक्या कुठल्या उपक्रमासाठी मिळाला?
1: आता मागचा जर का माझा POM घेतला तर जिल्हा स्तरावरचा विनोबा ॲप मार्फत महाकथा वाचनची स्पर्धा होती विद्यार्थ्यांसाठीची. मला सांगायला आनंद वाटेल की ग्रामीण भागातली मुलंही बोलताना लाजतात, पण काही विद्यार्थी असे असतात की ते आपल्या भावना छान प्रकारे प्रकट करू शकतात. फक्त ते विद्यार्थ्याला शोधता आलं, आपल्या शिक्षकाला ते शोधता आलं पाहिजे. आणि माझ्या वर्गातली वैष्णवी माझ्या नावाची विद्यार्थिनी होती, तिला मी एक कथा दिली माणुसकी नावाची, तिने ती सुंदर प्रकारे प्रेझेंट केली, मला ती आवडली आणि मग मी तिचा छानपैकी व्हिडिओ केला आणि तो विनोबावरती अपलोड केला आणि तिला ते पोस्ट ऑफ मंथचा पुरस्कार,
0: त्याला भरपूर लाइक्स मिळाले
1: आणि
0: त्यानुसार तुम्हाला तो पुरस्कार मिळाला. छानच. आणखी कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत तुम्ही राबवत असता?
1: मी माझ्या शाळेमध्ये तर खरं तर बरेचसे उपक्रम राबवतो, पण प्रामुख्याने आता बघतो आपण की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीच्या बाबतीत जरा बरेचसे उदासीनता आहे, त्यांच्यामध्ये थोडस न्यूनगंड आहे.
0: खरं.
1: मग तो न्यूनगंड दूर करण्यासाठी इंग्रजीच्या बाबतीतले बरेचसे उपक्रम मी विद्यार्थ्यांमध्ये सुरू केलेले आहेत. कि मला सांगायला आनंद वाटेल की त्यांना मी सहज एक दिवशी असं 5 स्पेलिंग दिले, त्याने जो उद्या कोणी पाठ करून आणेल त्याला मी बक्षीस देईन. तर असा एक विद्यार्थी सुमित नावाचा की तो काही करत नव्हता, अभ्यास त्याचा फार कमी होता, पण त्याने सहज पाठ करून आणले आणि माझ्याजवळ आला. सर म्हणे मी 5 स्पेलिंग पाठ केले.
0: काय बात आहे.
1: मला इतका आनंद झाला, त्याने फाड बोलून दाखवले, मी त्याला पेन बक्षीस दिला. म्हणजे कुठेतरी मुलांना ही प्रेरणा मिळाली ती विनोबाच्या माध्यमातून. जरी मी करत होतो पण मला प्रेरणा मिळाली विनोबाच्या माध्यमातून.
0: अगदी खरं.
1: कुठेतरी विनोबाने ही आमच्या शिक्षकांसाठी एक चौकट निर्माण करून दिली, कुठेतरी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला की तुम्ही पुढे जातात, तुमच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जा.
0: अगदी.
1: हे खूप छान काम विनोबाने केलेले
0: आणि
1: या निमित्ताने की बरेचशी मुलं आता रोज स्वतःहून येतात की सर आम्हाला उद्यासाठीचा अभ्यास द्या आणि स्पेलिंग द्या.
0: उत्साह त्यांच्यामध्ये वाढला.
1: प्रचंड उत्साह विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आहे आणि ती भीती इंग्रजीच्या बाबतीतली हळूहळू त्यांच्यामधनं दूर होते, कमी होते.
0: खरंच खरंच विनोबा तर्फे राबवण्यात येणारे हे उपक्रम जे आहेत स्तुत्य आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य नक्कीच यातून घडतंय. आणि मला सांगा ना, कृतीयुक्त शिक्षण देत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करता? म्हणजे वर्गाच्या बाहेर सुद्धा मुलांना नेऊन तुम्ही काही गायडन्स करत असता का?
1: येस येस. आताच मी परवाचा एक व्हिडिओ अपलोड केला विनोबावरती. ग्रामीण भागामध्ये खेळांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुलं ही आता अलीकडच्या काळात खेळामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या मुलांचंच वर्चस्व आपल्याला आढळतं.
0: अगदी खरं.
1: जरी कुठल्याही सुविधा नसल्या तरी देखील मुलं त्या ठिकाणी पुढे
0: मिळवतात.
1: मी सहज संध्याकाळी 4:15 मुलांना बाहेर खेळायला काढलं तर आमच्या आवारामध्ये एक पडलेलं तुटलेलं झाड होतं, अर्ध साधारणतः त्याची 4 ते 5 फुटाची उंची होती. मग माझ्या सहज लक्षात आलं की अरे चला या मल्लखांब आपल्याकडे नाही म्हणून काय झालं की या मुलांना आपण याच्यावरती चढण्याचं थोडस एक आयडिया देऊया. मी सहज एका मुलाला म्हटलं का अरे तू उभा राहतो का, त्याने प्रयत्न केला, पहिल्या प्रयत्नात तो सक्सेस नाही झाला, पण दुसऱ्यांदा तो चढला, उभा राहिला आणि त्याने खूप छानपैकी बॅलन्स सांभाळला आणि सॅल्यूट मारला आणि सगळ्या मुलांनाच नाही तर मुलींना सुद्धा प्रेरणा मिळाली आणि मुली देखील त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात. म्हणजे आहेत त्या परिस्थितीमध्ये आपण जर का प्रयत्न केला तर आपण पुढे जाऊ शकतो. हा एक महत्वाचं विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं हे आपलं काम आहे. त्यानिमित्ताने मी ते करत असतो.
0: एक वेगळी शिकवण मिळाली की कुठल्याही गोष्टी असाध्य गोष्टीतून साध्य करता येऊ शकतात.
1: नक्की नक्की.
0: खूप सुंदर.
1: परिस्थितीच्या नावाने खडे न फोडता आपण जर काहीतरी मार्ग काढला तर आपण त्यात पुढे जाऊ शकतो. असं काही उदाहरणं आपण पुस्तकातन पाहिलेले जिवंत घडलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: आणि प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलंच की एक नवीन शिकवण त्यांना मिळाली. खूप छान सर. शिक्षक असा असावा की ज्यातून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन, प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढू शकेल. हे कार्य सतत आपले शिक्षक करत असतात आणि असेच कार्य करणारे शिक्षक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर मला सांगा ना, पूर्वीची आणि फळा ही पद्धती जाऊन आता डिजिटलायझेशन झालेलं आहे, त्याचा कितपत वापर तुमच्या शाळेत होतो आणि कसा?
1: नक्कीच मॅडम, मला सांगायला आनंद वाटेल की ज्याप्रमाणे विनोबा भावे ओपन लिंक्स फाउंडेशन आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे एक फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन अंतर्गत आणि गव्हर्नमेंट अंतर्गत आम्हाला दोन मोठे स्मार्ट टीव्ही मिळालेले आहेत आयसीएनची. या व्यतिरिक्त आम्हाला 5 कॉम्प्युटर देखील मिळालेले आहेत आणि प्रत्येक वर्गात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून टीव्ही देखील घेतले. तर गेल्या वर्षी आम्हाला ते मिळालेले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून आपल्याला कसा देता येईल संबोध तो देण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला आम्ही मागे पडतो पण आमच्यापेक्षा इतर काही चांगले शिक्षक असतील की ते जर चांगल्या कन्सेप्टने विद्यार्थ्यांना शिकवत असतील तर ते व्हिडिओ आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी स्मार्ट टीव्हीतन माध्यमातून देत असतो. एवढंच नाही तर त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड देखील आहे. विद्यार्थी आता आमच्या वर्गातले विद्यार्थी स्वतःहून त्या ठिकाणी बोर्डकडे जातात आणि स्वतः ते ऑपरेट करतात. पाहिजे ती कविता त्या ठिकाणी ते लावतात. युट्यूबवर ते सांगतात सर तुमचे व्हिडिओ पाहू का, ते आमच्या वर्गातले व्हिडिओ बघतात. इतर सगळे मागचे व्हिडिओ पण पाहतात. एवढंच नाही तर सर आता आम्ही असं असं करतो आमचा व्हिडिओ अपलोड कराल का, म्हटलं येस मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो, काही हरकत नाही तुम्ही करा. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं असं मला म्हणायला वाटेल.
0: आपसुकच विद्यार्थी स्वतःहून सहभागी होत आहेत.
1: नक्की नक्की.
0: म्हणजे विनोबा ऍपचा नक्कीच कुठेतरी फायदा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यासोबत पालकांना सुद्धा आहे की पालकांना सुद्धा नेमका आपला विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर काय करतो हे बघायला मिळतंय. पालकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला?
1: पालकांचा प्रतिसाद चांगलाच आहे असं मी म्हणेल. पण होतंय काय की ग्रामीण भागातले बरेचसे पालक हे शेतामध्ये आपण बघतो जातो, पण तसं जरी नसलं तर ज्यावेळेस ते भेटायला येतात त्यावेळेस सांगतात की सर मला तुम्ही घेतलेला उपक्रम खूप आवडला, आमची मुलं बोलायला लागलीत. ते त्यांना कुठेतरी वाटतंय की आपले पुढे मुलं आता पुढे जात आहेत या माध्यमातून.
0: बरोबर बरोबर. एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला जाणवून येत असेल. आतापर्यंतच्या प्रवासातला असा खास अविस्मरणीय अनुभव काही आहे का, त्याबद्दल शेअर करा ना.
1: आतापर्यंतचा प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय तसे तर खरंच आहेत आमचे शिक्षक या नात्याने. म्हणजे मला सांगायला असं आवडेल की मी 89 साली शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.
0: अच्छा.
1: मसास तालुका पाचोरा या गावातनं. मॅडम त्यावेळेची आमची शाळा अगदी पत्र्याची शाळा होती.
0: बर.
1: त्याला आपण गोठा म्हणूया. आजूबाजूला पूर्ण जनावरं बांधलेली असायची. आम्ही जायचो सकाळी 10 गेलो की ते जनावरांच्या दोऱ्या फेकायच्यात, ते खुंट उपटून फेकायचे मुलांच्या हातून, आम्ही स्वतः हातात खराटे घेऊन ते परिसर स्वच्छ केला. अशा काळातून आमची शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात झाली.
0: बापरे, खडतर
1: खडतर अगदी. त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही सुरुवात केलेली. म्हणजे आम्ही अगदी भिंती सुद्धा आमच्या हाताने लेपलेल्या आहेत. मी माझ्या वर्गात माझ्या हाताने जळगाव जिल्ह्याचा नकाशा काढलेला आहे, महाराष्ट्राचे नकाशे काढलेले. त्या काळात पेंटर भेटत नव्हतात. आम्ही पुस्तकातनं पाहून पाहून ते नकाशे रेखाटलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ते संबोध दिले. या अविस्मरणीय गोष्ट फक्त मी यासाठी तुम्हाला सांगतो की गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्यानं माझा फेसबुकवरती एक फोटो पाहिला आणि माझी प्रतिक्रिया बघितली माझ्या पोस्ट संदर्भात. आणि त्याने पाहिलं अरे हे तर मला शिकवणारे बागुल सर आहेत.
0: क्या बात है.
1: आणि 24 वर्षानंतर त्याचा मला फोन आला. तो मुलगा आता ठाण्याला शिओनकडे आहे, तो क्लर्क म्हणून काम करतोय. आणि त्याचा फोन आल्यानंतर इतका आनंदी झाला तो की सर म्हणे मला खूप आवडलं म्हणे आणि इतक्या वर्षानंतर मी बघतोय की बागुल सर जसे आहेत तसेच आहेत म्हणे.
0: छान ना.
1: मलाही आनंद वाटला. आणि मग तो म्हटला की सर आपण एक गेट टुगेदर करूया. म्हटलं चालतंय, काही अडचण नाही. मॅडम म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बघा, शिक्षकाने जर पाया चांगला केला तर मुलं किती उंच पदावर जाऊ शकतात. ज्यावेळेस ती मुलं एकत्र आली की त्यांचे प्रतिकूल परिस्थितीत झोपड्यात राहणारी ती मुलं, फाटक्या तुकड्या कप्प्यांवर येणारी ती मुलं, खायला एक वेळेच बोटभर नसणारी मुलं, त्यावेळच्या मुलांना आम्ही शिकवलं. आज मला आनंद वाटेल की त्यातल्या 2 मुलांची सुरतला हिरे घासण्याची फॅक्टरी, त्यांच्याकडे 150 ते 200 मुलं कामाला आहेत.
0: मस्तच.
1: एक मुलगा आमचा औरंगाबादला वकील आहे. 2 मुलं डोंबिवलीला शिक्षक आहेत. असे चांगल्या चांगल्या पदावर ते गेलेत आणि ते सारे अगदी स्लम एरियातले आहेत. आणि म्हणून ही आमच्यासाठी फार मोठी देणगी, फार मोठी पावती की शिक्षक काय करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण.
0: खरं अगदी खरं.
1: आणि मी तर असं म्हणेन की आई वडिलांनंतर जर कोणाचं जास्त श्रेष्ठ स्थान असेल तर शिक्षकाचं. ते साऱ्यांना विसरतील, आई वडिलांना विसरणार नाही, त्याच्यानंतर दुसरं असेल कोण तर शिक्षक. आणि आमचा खूप छान कार्यक्रम त्यांनी घेतला, जवळपास त्यांनी लाखो रुपये जमा केले मॅडम, सगळ्यांना फेटे काढून आमची मिरवणूक काढली. आम्हाला अपेक्षाही नव्हती की ते शिक्षकांचं एवढं कौतुक करतील, म्हणजे इतके छान मुलं शिक्षकांचं कौतुक देखील करतात, चांगलं काम करण्याचं कौतुक होतं. ही पावती त्या ठिकाणी आम्हाला
0: ज्वलंत उदाहरण आहे. आणि तो कृतज्ञता भाव ते विद्यार्थी दाखवतात हे त्यांचे संस्कार म्हणायला हवेत. आणि ते संस्कार सुद्धा शिक्षकांनी घडवलेलेच असतात. असं म्हणतात ना की एखादा शिक्षक एका मेणबत्तीसारखा असतो, स्वतः जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश देत असतो. तर नक्कीच हे सगळे शिक्षक ज्ञानदानाचं मोठं कार्य करत असतात. नक्कीच यांना आपण सर्वांनी सलाम केलाच पाहिजे. तर आजच्या या मुलाखतीतून खूपच छान संवाद आपला सरांशी चालू आहे. जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत ते नक्कीच यातून प्रेरणा घेतील आणि नक्कीच या क्षेत्राकडे वळण्याची त्यांची सुद्धा इच्छा असेल ती बळावेलच अशी मी आशा करते. सर, पुढचे तुमचे काय उपक्रम आहेत ते सांगा ना.
1: पुढचे उपक्रम असे आहेत मॅडम की माझ्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत की थोडस ते अभ्यासाच्या बाबतीत मागे पडत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला इतरांबरोबर कसं आणता येईल, त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असेल किंवा त्यांच्यासाठी आपल्याला वेगळी काय ऍक्टिव्हिटी घेता येईल की जेणेकरून ती मनापासून शिकतील. कारण शेवटी कसं आहे, जोपर्यंत आपण त्याला प्रेरणा देत नाही शिकण्याची उर्मी त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण निर्माण करत नाही. प्रत्येक मूल शिकू शकतं, आपल्याला निर्माण करायची फक्त. तर ते थोडंफार वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न भविष्यात माझा चालू आहे.
0: बरोबर. प्रत्येकाला ईश्वराने कुठली ना कुठली कला देऊन पाठवलेलं असतं, फक्त ती हेरणं हे शिक्षकाच्या हाती असतं. एकदा का त्या शिक्षकाच्या लक्षात आलं की ह्या मुलामध्ये ही हे गुण आहेत, तर नक्कीच शिक्षक त्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्याला भविष्याच्या वाटचालीत नक्कीच मार्गदर्शन करतात. खूप छान सर की जिल्हा परिषदच्या शाळांकडे उदासीनतेने पाहिलं जात आहे, तर ती जी मानसिकता आहे ती कशी बदलवू शकतो एखादा शिक्षक?
1: हा, तर ते तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खरं तर गावातल्या पालकांचं सहकार्य असं म्हणतात की शाळा आणि समाज हे दोन घटक ज्यावेळेस एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा आणि विद्यार्थ्यांचा विकास होईल.
0: बरोबर.
1: किंबहुना विविध चिपळूणकर यांनी असं म्हटलंय की उद्याचं भविष्य शाळा शाळांमधून घडत असतं. आणि हे भविष्य घडत असताना पालकांनी विशेषतः गावातल्या पदाधिकाऱ्यांनी जर का शिक्षकांना सहकार्य केलं तर मी शिक्षक यातने नक्कीच सांगू शकतो की एक चांगला उद्याचा नागरिक हा घडू शकतो. मग या ठिकाणी बऱ्याचदा आम्हाला भौतिक सुविधांमध्ये अडचणी येतात, मग त्या खोल्यांच्या बाबतीत असतील, इतर बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत, मग खेळाच्या साहित्याच्या संदर्भातल्या असतील, अनेक सुविधा आहेत. या सुविधा नसतात आमच्याकडे, पण तरी देखील आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यांच्या सहकार्याने जर एकत्र आलं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि नक्कीच सक्सेस होऊ शकतो असं मला वाटतं.
0: खरंच हा प्रवास चालत असताना तुम्हाला बरीच आव्हानं सुद्धा आली असतील, त्याबद्दल सांगा ना.
1: नक्कीच आव्हानं तर आहेतच, प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हानं आहेत तो विषयच नाही. आत्ताच जर का बघितलं, आपण बघतो की शहरांच्या शाळा या अतिशय बंदिस्त असतात, त्यांना वॉल कंपाऊंड असतं, त्यांच्या खोल्या अगदी आखीव रेखीव असतात. आता आमच्याकडे जर आहे ग्राउंड मोठं आहे परंतु वॉल कंपाऊंड नाही. बऱ्याचदा आम्ही जिल्हा परिषदकडनं मागणी केली, जिल्हा परिषदकडनं आम्हाला आलेले आहे. जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री यांनी देखील आम्हाला ग्रँड मंजूर केलेली आहे, आम्ही पाठपुरावा केला आणि मला आनंद वाटेल की लवकरच त्याच्या कामाला आता सुरुवात होते आणि आमची शाळा अगदी सर्वांग सुंदर करण्याचा आम्ही प्रयत्न आगामी काळामध्ये नक्कीच करणार आहोत.
0: तर काही मुलं अशी असतात सर की जी बोलकी असतात ती पटकन कॅप्चर करतात, पण काही अबोल असतात, पटकन आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि कुठेतरी त्यांच्या मनात कुठेतरी काहीतरी दडलेलं असतं, तर त्यावेळी त्या मुलांना तुम्ही कसं हँडल करता?
1: आता माझ्या वर्गातल्या दोन तीन मुलींचं उदाहरण सांगायला मला आवडेल. एक रोशनी आहे, एक मोनिका आहे. ह्या मुली ज्या आहेत त्या अगदी कमी बोलतात, पण आता एक 8 दिवसापूर्वी मी त्यांचं निरीक्षण केलं. इतर मुली ज्यावेळेस पाठांतर करतात त्यावेळेस ते माझ्या कळायला, सर म्हणे आम्हालाही पाठांतर करायला द्या. म्हटलं तुम्ही करणार का? म्हणे हो. म्हटलं तुम्हाला काय आवडतं ते पाठ करा, मी तुम्हाला देत नाही. म्हणे चालेल सर. सर म्हणे आम्ही हिंदीची एक कविता पाठ करतो. बघा विल्ल समाजाच्या त्या मुली आहेत. म्हणे हिंदीची कविता आम्ही पाठ करतो. म्हटलं जमेल का तुम्हाला? म्हणे येस. म्हटलं काही हरकत नाही करा. त्यांनी मस्त कागदावरती छोटं चिटोर केलं आणि लिहिलं. तिघ चारी मुलींचा ग्रुप अगदी छानपैकी पाठ करतोय. काल माझ्याकडे येऊन ते म्हटले सर माझे हे 3 कडवे पाठ झालेत आमचे 3 कडवे पाठ घ्या. म्हणजे त्यांच्या मुलांच्या कलेकलेने जर का आपण गेलो तर मुलं शिकतात. उगीच आपणच बर्डन आणायचं, हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे असं न करता त्याचा जो प्रवास आहे त्याची शिकण्याची जी गती आहे, कारण वर्गामध्ये काही मुलं हे लगेच तात्काळ शिकतात, काही मुलं हे गतिमंद असतात आपण म्हणतो, टप्प्याटप्प्याने त्यांना शिकावं लागतं, त्याप्रमाणे मग तसे टप्पे पाडून त्यांना आपल्याला शिकवावं लागणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार.
0: म्हणजे लर्न विथ फन ही संकल्पना तुम्ही राबवत असतात, आनंदातून शिक्षण. खूपच छान सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचे अनुभव या ठिकाणी शेअर केले त्याबद्दल मनस्वी आभार. जाता जाता एक प्रश्न विचारेल, तुम्ही इतका वर्षांचा तुमचा प्रवास आहे शिक्षण क्षेत्रातला, तर जाता जाता जे श्रोते आपल्याला ऐकतायत त्यामधले काहींना अशी इच्छा असते की मला सुद्धा शिक्षण क्षेत्रात यायचं आहे, क्रांती करायची आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि मुलांना घडवून दाखवायचं आहे, तर अशा शिक्षकांना तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, मी तर आजच्या पिढीला असंच म्हणेल आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण आपल्या घरात चारच मुले आहेत, पण मला इतका आनंद होतो मॅडम की ज्यावेळेस आम्ही आवरात पाऊल ठेवतो त्यावेळेस सगळे मुलं जवळ येतात, सेकंड देतात, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग
0: आनंद
1: तो पहिलीचा असेल दुसरीचा असेल, त्यांच्या मनात ही भावना राहत नाही की हे माझे शिक्षक नाही ते चौथीचे असत किंवा सातवीचे, तसं सगळे येऊन येतात, गलका करतात आणि हा जो आनंद आहे तो कुठे बाजारात विकत मिळत नाही,
0: ते समाधान वेगळं असतं.
1: अगदी निर्मळ मुलं असतात, ते आपल्याला सगळ्या प्रकारचा आनंद देतात आणि म्हणून शिक्षक या नात्याने मी तर हेच म्हणेल की आजच्या पिढीला की खरोखर जे हुशार आहेत, ज्यांना असं वाटतं की मला काहीतरी देशासाठी करायचं आहे, मला देशासाठी एक चांगला नागरिक उभा करायचा आहे, त्यांनी या शिक्षण क्षेत्राकडे वळवावं आणि आपल्या ज्ञानाचा, जे गरीब मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, महात्मा फुलेंनी जी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, पण आजही असा प्रकार आपण बघतोय की अशिक्षित पालकामुळे चांगली मुलं शाळेत येत नाही, किंवा ती शाळेत आल्यानंतर ती शिकायला धजत नाही, किंवा काही आर्थिक कारणांमुळे ते शाळेपर्यंत पोहोचत नाही, बऱ्याचदा त्यांना शेतात जावं लागतं आणि त्यांचं शिक्षण कुठेतरी खंडित होत, आणि मग अशा वेळेस आपण जर स्वयंप्रेरणेनं या पालकांना कन्व्हिन्स केलं, या पालकांची समजूत घातली, त्या मुलांमध्ये जर का आपण चांगला एक विश्वास निर्माण केला आपलेपणाचा, तर ती मुलं देखील शिक्षणाकडे येतील. आणि म्हणून आजच्या पिढीला मी असंच सांगेल की शिक्षण हे क्षेत्र पवित्र आहे,
0: अगदी खरं,
1: या पवित्र क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना फक्त एकच मनाची भावना ठेवा की मला उद्याचा एक चांगला नागरिक घडवायचा आहे आणि मी एक स्वतः वैयक्तिक चांगला शिक्षक असणार आहे, कारण असं म्हणतात की शिक्षकाचं व्यक्तिमत्व आहे त्याच्या राहण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून दिसतं, म्हणजे त्याचं दिसणं महत्वाचं नसून असणं महत्वाचं,
0: अगदी खरं,
1: त्याचं वर्तणूक कशी आहे, तो वागतो कसं, मुलांशी कसं बोलतो, समाजात कसं बोलतो, समाजात कसा राहतो, त्याची प्रतिमा समाजात कशा प्रकारची आहे, आणि ही प्रतिमा उंचवायचं जर आपल्याला असेल तर एक शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे असं मला वाटतं मॅडम.
0: खूप छान समाजोपयोगी विचार तुम्ही आपल्या शब्दातून मांडलाय सर. खरं तर एका शिक्षकासाठी सगळे पुरस्कार खोटे ठरतात जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती त्याच्या डोळ्यासमोर एखादा शिक्षक बघतो आणि तो कृतज्ञता भाव तो विद्यार्थी शिक्षकांप्रती दाखवतो तेव्हा सगळं जग जिंकल्यासारखं त्या शिक्षकांना नक्कीच वाटत असतं आणि मला वाटतं हीच खरी संपत्ती प्रत्येक शिक्षकासाठी असते. तर धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, वेळ दिलात, रेडिओ मनभवनच्या टीमकडनं हार्दिक आभार.
1: धन्यवाद, धन्यवाद, आपण ही संधी दिली त्याबद्दल आपलं हे मनापासून आभारी आहे.
0: धन्यवाद.
1: ओके.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. Always heart touching. आपलं खानदेश आपली माणसं.